बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दिवे राज्य गड़गे में आए हूँ तेरे नवरों फावेरे द्वारा पाँच वेरे दुह कंगे दमो अदु के राज्य में अदु के प्रोग्राम आए की कथित बिफुनामी बदल खोल दिया उल्कन ऐशत नहीं मा हफ्ता के हुकुर दुह होनी रुदस फिया वा खोम में दुह को दिवे राज्य गड़गे स्टूडियो बागु तुम गणेश देमी प्रोग्राम की राज्य के की सारा हत्ता होगा इनका तफात के कह रखा तक सरकार के इदारा तक उन्हें मुंगा ने के खिदमत तक देंगे दूसरे के फाह का कुरेवे मुहिम कंकम के मच्छा का दिल वाले गणेश दे प्रोग्राम में कोमे दुह के प्रोग्राम के तफात के की दायरा तो के मालूम आती बेफना हमें हरगन में भी गणेश देनी कोमे दुह के वैसे दुह को लिबे हुरी मुहिम मालूम आती बेफना एंगे फावा दुह का हेद मटक मेद की हफ्ता के आदित दुस मसे का हफ्ता के फुरतम दुस मिफद कोम में आ दुह के अलगन में लिबे आ उम्मीद आ आजम आजम खंडा लिबे आ दुह है अलगन में गे दिरुन पट्टन कुरान गो इय नो हुरी कंत तम में तो कुरान का मिफद आ आजम तक के खंडा अलाने आ उम्मीद तक का के कुरिया दा लिबे इतुर फुरसते अलगन सम मिफद उम्मीद का आजम का के मेरे प्रोग्राम के कुरिया दायर अलगन में मेरे प्रोग्राम का तफसील बला लाने कंकम के तेरे का ब्लेंड्स एसोसिएशन के आहरी कैंप मि कैंप कुरिया दा गतु गे एमए फो के मालूम आ अलगन में मेरे प्रोग्राम का बेफना हमें गणेश तेरे दा हमें के तेरे मस्त ಅತ ಕೆಚ ದೇಕೋಳ ಮಸೆ ಕುರಾದೋಸ್ ಫಾಹಕುರ್ ಮೆಟ್ರಕ ಗಿರಿಂದ ಜಮಿಯವಮ ಅಣ್ಣ ತಯಾರಿತ ಎಮ್ ಎಫ್ ಹೋಗೆ ತಯಾರಿತ ಹೋಗೆ ಮಾಲುಮಾತ್ ಸ್ತಿಬೆ ಪುನಃ ಹಮೆ ಮೆದ್ಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗಾ ಗಣಿಸ್ತೇನೆ ಕೊಮೆ ದುಹಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗೈಸ್ ಸರ್ಕಾರ ಗೆ ಕೊಮೆಸ್ ಇದಾರೆ ಕುಂದೆ ಮುಹಿಮ್ ಖಿದ್ಮತೆ ಗೆ ಮಾಲುಮಾತ್ ಸಲ್ಕುಂ ತಿಬೆ ಪುನಃ ಹಮೆ ಬಾ ಗಣಿಸ್ತೆ ಮೆ ದಳಗನ್ ಮೆ ಗಣಿಸ್ತೇನೆ ಆಬನ್ ಪ್ರೈಮರಿ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಗೆ ದಶ ದಮನ ವಿಷಿ ಗೆ ಹಿದ್ಮತ ಬದಲು ಮಾಗುಡಿಗೆ ಎಮ್ ಎಫ್ ಹೋಗೆ ಮಾಲುಮಾತ್ ಮಿದುಸರ ಕಿ ಹಜ್ಜು ಎಂಬುಡಿ ಆಮು ಮಾಲ್ ಅಣ್ಣ ದುವಸರ್ ಕಮ್ಮವು ಮಾ ಎಕೀಗ ಅಲ್ಗಡ್ಮೆ ಮೇದುಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಎಮ್ಮೆ ಹಾಸ ಕಮ್ಮಗೆ ಗೊತ್ತು ಗೆಣಸೇನ ಹಜ್ಜುಂಗ್ ಎಂಬರಿ ಮೀಹು ಅಣ್ಣ ಮಿದುವಸರ್ ಸಮಾಲ್ಕಂದ ಎಕಾತಕ ಗುಳೆ ಗೊತ್ತು ಅಲ್ಗಡ್ಮೆಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ದಿಹಗಡ್ ತಿರೀಸ್ ಹಿಂಗ್ ಮಾ ಹಮೆ ಕುರಿಯ ದಾಯರ್ಗ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಗೊತ್ತು ಮಸೆ ಕುರಾಣಿ ಶಾಫಿ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಗೊತ್ತು ಎಹಿ ತಿರುವುದೇನೆ ಅಜಿಮತಿ ಬೇಫುನ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಷಾಳಾಯ್ದೇನಿ ಅಳ್ಗೊಂಡ ಐಷತ್ ನಾಯಿಮ ದೆನ್ ಕೊಂಬಿದಾಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗೈಸ್ ಅಲ್ಗಡ್ಮೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕುರಿಯ ದಾಯರುಗ ಎಂತರಿಂಗೆ ಮುಣಫು ಫಿಲ್ಮ್ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಗೊತ್ತು ಹಿಗ್ಗಾಮ್ ರೀತಿ ಲವ ತವಿಸ್ ಕೆಣಿಸಿ ಹಮ್ ಎದ್ಗು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸಲ್ಗಣ ಮೇ ಫಶಾಣಿ ಮೇದ್ಗು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗದ್ದೆ ಕುರಿಯ ಹುರಿ ಬ್ಯಾತಕಾಯ ಕಾಳು ಕುರಿಯ ದಾಣಿ ಹಿಗ್ಗಾಮ್ ರೀತಿ ಲವೇ ಕಫ